0: ग़रीब ऐं मिसकिन ऐं
1: रोज़ी कंदा आहियूं दुश्मनी असांजी हुजे हा त प्लस असां सरियाम जेका बि रोड ते कारा ॿार न कयूं असांजो कुल बि सिंधी आहे कुल बि न कनि कुल सां मुतालबो आहे त असांखे हक़ खपे न खपे।

आहे जंहिं जे करे उहो सूर थी सघे थो। त ॾिसो, अल्ला ताला जो हिकिड़ो पंहिंजो निज़ाम हूंदो आहे, हिकिड़ो स्केटल हूंदो आहे, यानी जीअं असां चऊं त हिकिड़ो ढांचो आहे इंसान जो ठहियल आहे। अवां ख़बर आहे त असांजो सॼो जिस्म जेको आहे सो हॾियुनि सां जेको आहे सो ठहियल हूंदो आहे, ऐं अव्हांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त असांजो हॾियूं जेके आहिनि कैल्शियम वठंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां असांजे पेर जी जेको आहे सो जेकी पेरनि में बि हॾियूं हूंदियूं आहिनि, ऐं खुड़ीअ में जेको आहे सो वरी हिकिड़ी कुदरत जे तरफ़ां जीअं हिकिड़ा कंहिं किथे किथे स्पेयर पार्ट्स रखियल हूंदा आहिनि। अहिड़ी तरीक़े सां हिकिड़ी जेतिरी पुराह हूंदो आहे हॾी में, मिसाल हिकिड़ो खुड़ीअ में हेतिरियूं हॾियूं हुजणु घुरिजनि, उन खां हिकिड़ी हॾी एक्स्ट्रा जेको आहे सो रखियल हूंदी आहे, जेका जेको आहे सो वधंदी वेंदी आहे किन वजूहात जे करे। पोइ जंहिंजे करे उहा वधी वेंदी आहे त उहा तकलीफ़ थींदी आहे, उते कैल्शियम जेको आहे सो जमा थींदो रहंदो आहे, पोइ अॻिते हली उहो नोकीली थी वेंदी आहे, ऐं तव्हांखे ख़बर हूंदी जॾहिं बि तव्हां ॾिसंदो सूर पंजाए उन में थोरो घणो, जॾहिं सूर हद खां वधी वेंदो आहे त उते जेको आहे सो यानी बर्निंग तव्हांखे थींदी, थोरी जलन पैदा थींदी, या जेकॾहिं तव्हां उनखे गौर सां ॾिसंदो या ॿियो उनखे ॾिसंदो त उन में उन जॻह ते उते ॻाढ़प बि अची वेंदो आहे, यानी ॻाढ़प बि अची वेंदो आहे, गर्माइश बि थी वेंदी आहे, ऐं सूर एतिरे हद ताईं वधी वेंदो आहे जो माण्हू बीह कोन सघंदो आहे, हली कोन, हलणु त परे ॻाल्हि आहे पर बीह बि कोन सघंदो आहे, ऐं ख़ासि करके जॾहिं राति जो सुम्हबो आहे, सुबुह जो जॾहिं उथबो आहे त उथी कोन सघिबो आहे, एतिरो सूर हुन में खुड़ीअ में पइजी ईंदो आहे। वरी हिकु ॿी नोटिस वारी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं इन जे मुतालिक़, त यानी इहो सूर वरी तव्हां कुदरती तौर ते जेकॾहिं तव्हां थोरो सर्च कंदो या थोरो महसूसु कंदो त औरतुनि में वधीक जेको आहे सो थींदो आहे। हाणे औरतुनि में इहो सूर या तकलीफ़ वधीक छो थींदी आहे उन जो बि सबबु आहे, उहो इन जे लाइ त उन वीचारे जो घणो कमु जेको आहे सो बीहण जो हूंदो आहे, यानी घर में जेको बि मिसाल किचन में ॾिसो केतिरो टाइम लॻी वेंदो आहे भाॼी ठाहिण में, मानी पचाइण में, या जेको आहे सो कमकार में, त उनजो बीहण जो जेको आहे सो घणो कमु हूंदो आहे, ऐं बीहण जे करे बि जेको आहे सो इहा तकलीफ़ जेको आहे सो वधी वेंदी आहे, वधंदी रहंदी आहे। या वरी उन औरतुनि में जेके हील जंहिंजी जुती जी वॾी हूंदी आहे, यानी खुड़ी जेको आहे सो जुतीअ जी जेकी वॾी हूंदी आहे, उन जे करे बि जेको आहे सो सूर पवंदो आहे। उन खां अलावा मर्दनि में चाहे औरतुनि में, जॾहिं उहे सख़्तु चप्पल पाईंदा आहिनि, चाहे मर्द हुजनि चाहे औरतूं हुजनि, जेके सख़्तु चप्पल पाईंदा आहिनि बिनिस्बत नरम चप्पल जे, नरम चप्पल वारनि खे उहा सूर जी कैफ़ियत घटि महसूसु थींदी, पर जेके सख़्तु चप्पल हूंदी उन सां बि सूर वधी वेंदो आहे, उन जे करे बि सूर जेको आहे सो थी पवंदो आहे। इन जे करे जॾहिं बि कंहिंखे बि अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ थिए, सूर थिए, त नरम चप्पल ज़रूरु जेको आहे सो इस्तेमालु करे, ख़ासि करे शुगर वारा पेशंट हूंदा आहिनि उन्हनि खे बि अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ हूंदी आहे, शुगर वारे पेशंट्स खे त हू बि जेको आहे सो नरम चप्पल पाइणु घुरिजे, ऐं चप्पल हुननि खे पेर में ज़रूरी जेको आहे सो हुजणु खपे, जो हिकिड़ो ईअं त आम वे में तव्हां ॾिसो आम माण्हू आहे घर में पेर उघाड़ा बि हली वेंदा या ॿाहिरि बि निकिरी वेंदो आहे ईअं दर ताईं ऐं चहलकदमी जे तौर ते, लेकिन शुगर वारे मरीज़नि जा अक्सर पेर सुन रहंदा आहिनि, पोइ हेठि को बि कील वग़ैरह हूंदो, कंडो हूंदो या कुझु बि हूंदो लॻी वेंदो आहे त ख़बर न पवंदी आहे, ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं उहो इन्फेक्शन करे वेंदो आहे ऐं नासूर जी सूरत अख़्तियारु करे वेंदो आहे। इन जे करे एहतियात तमामु ज़रूरी हूंदो आहे, जॾहिं माण्हू बीमार जो थी पए त उन खां पहिरियां एहतियात माण्हू ज़रूरु करे। सो इहे शयूं हिकिड़ियूं नोट करण वारियूं हुयूं, ऐं जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहा ताईं पहुचाईंदा आहियूं, तव्हांखे इन सां ख़बर पई त हीउ सूर छाजे करे थिए थो ऐं छो थींदो आहे। या वरी ख़ासि करे कुझु, यानी जीअं मां ॻाल्हि कई त घणनि जी चप्पल सख़्तु हूंदी आहे, घणनि खे बीहण जे करे थींदो आहे, घणा वरी फेटी शख़्स जेके हूंदा आहिनि जंहिंजो वज़न वधियल हूंदो आहे उन्हनि खे बि, यानी सभिनी खे न हूंदो आहे, यानी किन किन खे बि जंहिंजो वज़न वधीक हूंदो आहे उनखे बि सूर जो चांसिस वधीक हूंदो आहे, दॿा जे करे, प्रेशर जे करे, ऐं जेको आहे सो वेट जेको आहे सो ज़्यादा हुजण जे करे बि जेको आहे सो तकलीफ़ वधंदी आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां उनखे जेको आहे सो ॿियो उनजो को बि घणा वरी जेको मालिशूं कराईंदा आहिनि या जेको इहो को बि हुनजो हल न आहे सवाइ जेको आहे सो ट्रीटमेंट जे। मेडिकल में ट्रीटमेंट में घणा अक्सर ॾिठो वियो इहो आहे त इंजेक्शन जेको आहे सो उते खुड़ी में डॉक्टर साहिबान हणंदा आहिनि,
ऐं उन्हनि में स्टीरॉइड्स हूंदियूं आहिनि ऐं उहो अॻिते हली माण्हू घणनि खे फ़िलहाल त इंजेक्शन लॻण सां सूरु ख़तमु थी वेंदो आहे, लेकिन सिर्फ़ु बिंग टेम्पररी टाइम हूंदो आहे, उहो को हल न आहे। उहो सिर्फ़ु हुनखे जेको आहे सो वक़्ती तौर ते हुनखे रिलेक्स करे छॾियो, उनखे यानी हिकिड़ो क़िस्म जो तव्हांजे सूर जी कैफ़ियत खे थोरो घटाए छॾियो, पर उनखे छॾाए ई कोन। लेकिन होम्योपैथिक दवा उनखे छा कंदी आहे, जेको काज़ ऑफ रीज़न आहे यानी मर्ज़ जो जेको जड़ आहे, मर्ज़ जो जेको सबबु आहे, उनखे ख़तमु कंदी आहे। जॾहिं मर्ज़ जी सबबु ख़तमु थींदो, जंहिंजे करे मर्ज़ थिए थो, जॾहिं सबबु ई ख़तमु थी वेंदो त पोइ मर्ज़ छाजो रहंदो। मर्ज़ जो सबबु छा आहे, सबबु इहो आहे जो एक्स्ट्रा जेकी आहे सो बोन जेकी आहे सो एक्स्ट्रा लार्ज थी वई, हॾी जेको आहे सो वधी वई आहे, उनखे पंहिंजे लेवल में आणणो आहे। ऐं कैल्शियम जी डेफिशंसी थी वेंदी आहे, विटामिन डी जी डेफिशंसी थी वेंदी आहे, उनजो पूरा कनि। जॾहिं उनजो पूरा थी वेंदो, कॾहिं पंहिंजे लेवल में अची वेंदी, त पोइ सर्जरी जी का न त आख़िर में वरी सर्जरीअ ताईं वञी पाण पहुचंदा आहियूं। ऐं उहो थींदो ईअं आहे जो सर्जरी बि थींदी आहे, पर उहा बोन जेकी एक्स्ट्रा हूंदी आहे, उहा जेकी कटींदा आहिनि, उहा वरी इनलार्ज थी वेंदी आहे। तव्हां केतिरा ऑपरेशन कराईंदो? इन जे करे इन जो मुफ़ीद हल ऐं असां वटि प्रूव आहिनि, पेशंट्स अहिड़े क़िस्म जा आयल आहिनि, नीअं मां ई ॻाल्हि कोन था कयूं, अॻे बि इन ॻाल्हियुनि ते ॻाल्हायो आहे, अहिड़े क़िस्म जा पेशंट अॻे बि अची चुका आहिनि। अलहमदिल्ला अलाह ताला जा करोड़े अहसान आहिनि, अहिड़े क़िस्म जा पेशंट इन ई ट्रीटमेंट ते, असांजी होम्योपैथिक ट्रीटमेंट ते बिल्कुलु ठीकु थी विया, बशर्त के उन्हनि कोर्स पूरो कयो। असां वटि ईअं थींदो आहे, माण्हू ॿ महीना या महीनो ॾेढ महीनो दवा खाधी, थोरो रिलीफ मिलियो, पर अञा तकलीफ़ आहे, त माण्हू थोरो जेको आहे सो हिकिड़ो उनखे पक नथी रहे त एतिरो जेको आहे सो टाइम असां खाधे अॻिते अलाए छा थींदो। इन जे करे या वरी घणा वात घणियूं ॻाल्हियूं के असांजा जेके दोस्त हूंदा आहिनि सो उहे जेको आहे सो जंहिंमहिल ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त पैसनि ॾियण महिल त गॾु न हूंदा आहिनि, बाक़ी वात जेको आहे सो टुकाणे में गॾु हूंदा आहिनि, या कंहिंखे जेको आहे सो बरगलाइण में ज़रूरु गॾु हूंदा आहिनि, त भई इहे हेॾे केॾे वए, छा थींदो, कोन थींदो, फ़र्क़ु कोन पवंदो, हीअं थींदो, पोइ हुन सां उहा हुनजी ख़ैरु ख़्वाही न थी। अॻिले जो वरंदो जेको आहे सो जेको हिकिड़ो माण्हू सिधी राह ते वञे पियो, हुनखे तव्हां कुझु ॾेई त न सघियो, वरंदो जेको आहे सो हुनखे तव्हां भटकायो, ऐं उहो वीचारो वरी उन तकलीफ़ में अची वियो ऐं हुन ॻाल्हि खां महरूम रहिजी वियो। सो ख़ैर हर कंहिंजी पंहिंजी सोच बि आहे, इंसान खे अलाह ताला जेको आहे सो अशरफुल मखलूकात बणायो आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजी सोच सां सोचींदो आहे त भई जॾहिं हिकिड़ी शइ जो को कोर्स रखियल आहे, मां अञा कोर्स पूरो ई न कयो आहे, त मां दावा कीअं थो कयां? अॻिले खे जॾहिं हिकिड़ो माण्हू कोर्स कयो ऐं हुन फुल कोर्स कयो ऐं परहेज़ सां गॾु कयो ऐं फुल दवा खाधी, अलहमदिल्ला जेको आहे अॼुकल्ह ॾिसो था माण्हू ऑपरेशन जेकी ख़र कराए थो, उहो ई जेको आहे सो को एक्सपायर थी वञे थो, को ठीकु नथो थिए। हीअ त मेडिसिन्स आहिनि, दवाऊं आहिनि, पर पोइ बि अलहमदिल्ला हुन मां जेको असां इहो दवा कंदा आहियूं त असांजा पेशंट 70-80% ठीकु थी विया आहिनि, जेकॾहिं न थिया आहिनि त को 20% को हूंदा जेके न थिया हूंदा, पर उन्हनि जे लाइ बि उहा ई ॻाल्हि कंदासीं, जेके ठीकु थिया आहिनि उन्हनि खे बि शिफ़ा अलाह ताला ॾिनी आहे, जेके ठीकु न थिया आहिनि उन्हनि खे बि अलाह ताला ई शिफ़ा ॾींदो। सो सभु कमु अलाह ताला जे तरफ़ खां थींदो आहे, लेकिन हिकिड़ा सिर्फ़ु वसीलो हूंदो आहे, ऐं असां वटि वसीलो मेडिसिन्स हूंदी आहे, मेडिसिन